0: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्त कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण। सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक। आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता। आता सविस्तर बातम्या। आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली। शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले। सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे। दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल। तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं। या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले। नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल। विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे। मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत या विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्वाचा आहे। इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे। नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची संख्या मर्यादित ठेवली होती। दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला। सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे। याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं

0: आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू। 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आवाहन केलंय तर मला विश्वास आहे आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील। वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर हे योग्य होणार नाही। महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो, विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो। ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतो त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो। वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो। ठीक आहे, एका दिवसात होणार नाहीये पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो।
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे।

महाबळेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या पहिल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्वाचा ठरेल असं मत मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यातल्या जंजिरा किल्ला परिसरात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं 2 पदकं मिळवली. 53 किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं, तर एकंदर 194 किलो वजन

उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यातही काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांब उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड खरा सोना
1: 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राचे एफएम गोल्ड वाहिनी सकाळचे 10 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी. मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत कोणत्या विषयावर, कोणती गाणी ऐकणार आहोत हे लगेचच तुम्हाला सांगणार आहे. पण मनस्पर्शी कार्यक्रमातले विषय हे नेहमीच आपल्या मनाच्या जवळचे असतात, मनाला स्पर्शून जाणारे असतात. पण आज युवा तरंग कार्यक्रमात एक काहीतरी नवीन घेऊन आलेली आहे मी. काय आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. कोणाशी गप्पा मारणार आहोत आपण आणि त्याचा विषय काय असणार आहे हा थोडासा वेगळा असणार आहे. त्याची जर उत्सुकता असेल तर तुम्ही कार्यक्रम नेहमी ऐकता तसे ऐकत राहालच याची खात्री आहे. आणि रंजक सफरमध्ये जशा रंजक गोष्टी असतात तसं आज एक रंजक काहीतरी वाचलेलं, एक घडलेली गोष्ट, एक कला महोत्सव आणि त्या कला महोत्सवातला एक सेल्फी आणि तिथलं संगीत, या सगळ्याबद्दल काहीतरी रंजक घडलेलं होतं. काय घडलं होतं तर ते ऐकूया रंजक सफरमध्ये. सेल्फी आणि संगीत या विषयावरती बोलणार आहोत थोड्या वेळानंतर. पण आत्ता मात्र आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एका छानशा जुन्या गीतानी. नेहमीच आपण ऐकत असतो जुनी आणि नवी मराठी गाणी. थोडीशी माहिती, थोडं मनोरंजन, थोड्या गप्पा आणि तुमची आवडती जुनी आणि नवी मराठी गाणी घेऊन आलेलो असतो आम्ही नेहमीच सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत एफ एम गोल्ड वाहिनीवरती.

आज खूप दोन वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहे की एक तर गाणं आपण ऐकलं ते मुंबईचं जावई या चित्रपटातलं गाणं आणि अर्थातच तो काळ किती जुना होता, किती वेगळा होता, चाळीतलं ते जीवन आणि घरात असणारी भरपूर माणसं आणि मग त्यावेळेला एकांत मिळत नसल्यामुळे झालेली जीवाची जी काही तगमग तशा प्रकारचं सगळं चित्रण आपल्याला आणि ह्या गाण्यातूनही वर्णन तसंच आहे की आता एकांत मिळणार आहे तर त्यावेळेला मी नक्की स्वागत कशी करू अशा प्रकारचं सगळं वर्णन या गाण्यामधनं आलेलं आहे. काळ बदलत गेला, आपण वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणी बरेच जण घरातली माणसं वेगवेगळ्या ठिकाणी गेली, मोठं एकत्र कुटुंब आता छोटं झालेलं आहे, प्रत्येकाला घरामध्ये स्वतःची स्वतंत्र अशी जागा आहे. आपण स्पेस या विषयावरती खूप मोकळेपणाने बोलायला लागलो, घरातल्यांना सांगायला लागलो की मला माझा माझा वेळ हवाय, माझा माझा मी टाईम मला हवाय हे सांगण्याची पद्धत पूर्वी नव्हती, जागाही नव्हती, पद्धतही नव्हती, कोणी काही मोकळेपणाने असं सांगतही नव्हतं की मला थोडीशी माझी माझी स्पेस हवी आहे, मला जागा हवी आहे. कुठेतरी त्या स्पेसचा सुद्धा अतिरेक झाला, दोन विरुद्ध टोकाच्या गोष्टी आपल्याला दिसायला लागल्या. तर आणि एक मधला काळ असा आला कोविड काळ की जेव्हा आपण एकटे एकटे आपल्या घरामध्ये होतो, माणसं दिसत नव्हती. शेवटी माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं आपण अगदी लहानपणापासून शिकलोय म्हणतो आणि तेव्हा माणसाला माणसाची जाणीव झाली की ती असणं किती गरजेची आहे. आपण एकटे असलो की काय मनामध्ये भावना येतात ते कितीतरी वेळेला नकारात्मक मानलं जातं. एकटेपण हे कधी कधी लादलेलं असतं, कधी कधी नशिबात आलेलं असतं, पण एकटेपणा एकाकीपणा वेगळा आणि एकांत मिळवणं स्वतःसाठी हे पूर्णपणे वेगळं, यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून म्हटलं दोन वेगळ्या टोकाच्या भावना आपल्या मनातले आपले विचार याच्याबद्दल आज बोलायला सुरुवात तर केली. पण एकाकीपणात किंवा एकटेपणामध्ये एक प्रकारची पोकळी किंवा काही वेळेला दुःख म्हटलं तसं, काही वेळेला लादलेलं किंवा काही वेळेला स्वीकारायला लागलेलं असतं, पण एकांत मात्र स्वेच्छेने स्वीकारलेला असतो. मी माझा वेळ माझ्यासाठी काढलेला वेळ असतो तेव्हा मात्र तो आपल्याला समृद्ध करून जातो. जेव्हा आपण जगाचा कोलाहल जाणीवपूर्वक थांबवून स्वतः स्वतःसाठी वेळ देतो आणि त्यावेळेला जर आपल्याबरोबर एखादी हलकी सुरावट सुरू असते तेव्हा ते संगीत आपल्या एकाकीपणाचं रूपांतर अत्यंत सुंदर आणि सृजनशील सर्जनशील अशा अनुभवात करतं. आपण आज याच एकांताबद्दल बोलणार आहोत सुरांच्या साथीनी, कारण हे सूर नेहमी त्या एकांतात आपली साथ करत असतात.

गाण्यातून वेगळा एकांत आपण ऐकायला आपल्याला मिळतोय, पण आपण बोलतोय त्या एकांताबद्दल, म्हणजे की आपण नेहमी म्हणतो ना की माणसाला माणूस वाचता येणं ही एक कला आहे म्हणून, पण त्यापेक्षा मोठी कला कोणती असेल तर आपण स्वतःला वाचणं ही मोठी साधना असते. दिवसभर आपण इतक्या गर्दीमध्ये असतो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा, किंवा टी व्ही लावला, आपण मोबाईल हातात घेतला, इंटरनेट सुरू केलं की 100 बातम्या येऊन आदळतात अचानक आपल्या कानावरती डोळ्यांवरती. इतर आजूबाजूची शेजारपाजारची घरी येणारी जाणारी माणसं असतात, घरातली माणसं असतात, त्यांचे स्वभाव, जगाचे प्रश्न सगळे वर्तमानपत्रापासून सगळीकडनं आपल्याला बघायला वाचायला मिळतात. आपण सगळ्यामध्ये ना गुंतत जातो दिवसभर आणि मग स्वतःशी संवाद साधायला आपण विसरतो. जर आपण कामात घरामध्ये इतर माणसं असतील तर सकाळपासनं प्रत्येकाचं रुटीन सेट झालेलं असतं, त्यामुळे आपण त्या सगळेजण त्या चक्रामध्ये फिरत असतो. पण जेव्हा स्वतःसाठी स्वतःचा छोटासा वेळ मिळतो आणि एखादी सुरावट, मगाशी म्हटलं तसं की एखादा संगीताचा स्वर जरी कानावर पडला तरी बाहेरचं सगळं जग आपण बाजूला करून आपल्याच मनाची पानं उलटायला सुरुवात करतो आणि ते गाणं जणू काही एखाद्या आपल्या जुन्या मित्रासारखं आपल्याला विचारतं की बाकी जगाचं राहू दे, स्वतःशी मोकळेपणाने बोलायला आज तरी तुला आता वेळ आहे का. प्रत्येकाच्या घरात असा एक कोपरा असतो बघा ना, की जिथे आपलं स्वतंत्र आणि स्वतःचं खाजगी असं काहीतरी स्वतःचं असतं, म्हणजे एखादी खिडकी असेल. घर फार मोठं असायची गरज नाही त्याच्यासाठी, एखादा कोपरा, एखादं टेबल, एखादी खुर्ची, काहीही एक गोष्ट अशी असते की जिथे बसून पूर्वीच्या काळी रेडिओ लावला जायचा आणि आताच्या काळात आपल्या हातात मोबाईल असतो किंवा आपले आपले हेडफोन्स असतात, की जे आपण आपल्या कानात घालून, हेडफोन्स कानात लावून अगदी हळू आवाजात आपल्याला हवं तसं, आपल्याला हवं ते गाणं ऐकू शकतो, त्या वास्तूशी, त्या कोपऱ्याशी ते गाणं, त्या तो वेळ आपला एक वेगळंच नातं जोडून जातो. तो कोपरा, ते संगीत आपल्याला बाहेरच्या जगापासनं एक वेगळीकडे घेऊन जातं, एक वेगळा अनुभव देतं. आपण एक स्वतःचं जग तिथे होऊन जातो. ते संगीत, तुम्हाला सुद्धा असं कधीतरी आठवत आहे का बघा, की तुम्ही घरामध्ये कुठे बसता गाणी ऐकण्यासाठी, तुम्ही रेडिओ कुठे ठेवलेला असतो, किंवा आता फोन आहे तो फोन हातात घेऊन तुम्ही फिरू शकता, पण तरी सुद्धा त्या एखाद्या खुर्चीवर, त्या एखाद्या टेबलापाशी, त्या एखाद्या खिडकीपाशी गेल्यानंतर गाणं अधिक गोड वाटायला लागतं. अशी कुठली तरी एक जागा आहे का तुमची?

कितीतरी वेळेला असं होतं ना की पूर्वी आपण पुस्तकं फार वाचायचो, आता हल्ली मोबाईल घेऊन बसलेले असतो आपण सगळेच जण. बऱ्याच वेळेला ना घरातल्या मुलांना आपण नावं ठेवतो पण की हल्लीची मुलं ही कायम मोबाईलवरच असतात वगैरे वगैरे, पण काही नाही, सगळेजण आपण सुद्धा सगळेजण हल्ली आपण मोबाईलवर असतो. आणि मोबाईलसाठी म्हणून मग एक कोपरा पकडून बसतो. पण एक काळ असा होता की जेव्हा वर्तमानपत्र, मासिकं, पुस्तकं घरामध्ये भरपूर वाचली जायची आणि ती वाचण्यासाठी सुद्धा असा एक आपला आवडीचा कोपरा असायचा, एखादी जागा असायची, एखादी घरातली खुर्ची म्हटलं तसं किंवा खिडकी किंवा टेबलच्या जवळची जागा, एखादी कॉट असायची जुनी, तर ह्या सगळ्यावरती कुठेतरी बसून कोपऱ्यात एक मस्त पुस्तक वाचायचं. आणि बऱ्याच जणांना अभ्यास करता करता किंवा पुस्तक वाचता वाचता सुद्धा मागे संगीताची जर हलकी सुरावट सुरू असेल तर ते आवडतं. त्यामुळे जसं आपण आत्ता एकांताबद्दल म्हणतोय तसं एकट्याने किंवा एकांतात बसून पुस्तक वाचणं, एकांतात बसून विचार करणं आणि एकांतात बसून संगीत ऐकणं या सगळ्याबद्दल आज आपण बोलतोय. बघा ना, पुस्तकं वाचताना सुद्धा काही वेळेला आपण त्यामध्ये इतके बुडून जातो, इतके त्यातल्या शब्दांमध्ये आपल्याला शब्दांनी त्या आनंद मिळतो आणि त्या शब्दांच्या मागे संथ संगीत वाजत असेल तर ती पुस्तकातली पात्रसुद्धा काही वेळेला जिवंत होऊन आपल्याशी संवाद साधू लागतात. सुरेश भटांची एक छान कविता आहे, हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा, नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या, कित्येक हुंदक्यांनी कोंडला एकांत माझा, हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा, हळूच रे मुक्याने भंगला एकांत माझा, तुझ्याच वागण्याचा बांधते अंदाज आता, तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा, अखेर भेटला नाहीस एकांती मला तू, तुझ्या सवेच तेव्हा संपला एकांत माझा, दुरून आज मजला हाक आली ओळखीची, चुकून चांदण्यानी ऐकला एकांत माझा. सुरेश भटांची ही कविता. तुम्हालाही अशा अशी गाणी आठवत आहेत का हो, की जी एकट्याने बसून तुम्हाला ऐकायला खूप आवडतात. बरेच वेळेला ना जेव्हा आपण असे एकटे बसलेलो असतो, एकांतात स्वतःसाठीचा वेळ असतो, तेव्हा अशा कविता ऐकायला, वाचायला, पुस्तकं वाचायला आणि गाणी ऐकायला रिपीट, मला तर बरेच वेळेला तीच तीच आवडीची गाणी आहेत ती ऐकायला खूप आवडतं. तुम्हाला अशी काही ठराविक गाणी आहेत जी कायम एकट्याने, एकटंच असताना, स्वतःसाठी ऐकायला खूप आवडतात,

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

किती गंमत आहे की आपला हा कार्यक्रम खरं तर आवडीची गाणी सगळ्यांची लावता येण्यासारखा नाही आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की हा काही फरमाईशीचा कार्यक्रम आपला नसतो, पण तरीसुद्धा सगळ्या श्रोत्यांना जेव्हा मी असं म्हटलं की मगाशी की तुमच्या आवडीची अशी काही गाणी असतील, तर किती कॉमन आपल्याला सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना जुनी गाणी किती आवडतात. बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे वा, आशा भोसले, सुधीर फडके यांची गाणी लागली आहेत मगाचपासनं, तर ती आवडतातच आम्हाला. तर लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, गदिमांची, तर अशी गाणी मात्र आम्ही कायम ऐकत असतो आणि आम्हाला कितीही वेळा ऐकली तरी त्याचा कंटाळा येत नाही. त्यामुळे अशी गाणी ऐकण्याचा प्रयत्न आपण आपल्या कार्यक्रमातनं आज करूच या, कारण आपण आज विषयच आपला असा आहे की एकांत, स्वतःसाठीचा वेळ जो स्वतः आपण घेतलेला आहे, लादलेला नाही, एकटेपणा नाही, एकांत मी टाईम ज्याला आपण म्हणतो तसा, आणि त्यात आपण जे संगीत ऐकत असतो त्याबद्दल आपण बोलतोय की घराचा असा एखादा कोपरा, घरातली अशी एखादी जागा जिथे आपण संगीत ऐकत असतो. बऱ्याच वेळेला शांतता जेव्हा असते ना, रात्रीचा शांत प्रहर, आणि रात्री जेव्हा आपण ती गाणी लावतो, दिवसाच्या धावपळीत आपण संपूर्ण वेळ बाहेरच्या जगाचे आवाज ऐकत असतो सतत, पण रात्री जेव्हा स्वतःचा

वेळ आपल्याला मिळतो तेव्हा जेव्हा आपण आपला आतला आवाज ऐकायला सुरुवात करतो जगाचा गोंगाट शांत होऊन आणि मग त्यावेळेला जर रेडिओ लागलेला असेल तुम्ही तुमच्या आवडीची प्लेलिस्ट असेल तुमच्याकडे जुनी भावगीतं वगैरे जर आपण ऐकली एखादी छान गझल ऐकायला सुरुवात झाली तर त्या एका सुरामध्ये किती हजारो आठवणी दाटून येतात नाही का रात्रीचा तो निवांतपणा शांतपणा आणि संगीताचे ते सूर किती नकळत अंतर्मुख करतात आपल्याला दिवसा न सुटलेली अनेक कोडी त्या शांततेत सुटायला लागतात नाही का आणि असाच संगीताचा अनुभव आपण कधी घेत असतो तर आपण जेव्हा रेल्वे एसटी बस किंवा स्वतःच्या गाडीने असेल किंवा कशानेही जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा कानामध्ये हेडफोन्स घालून जर आपण गाणी ऐकत असू ज्यांना आवड असेल गाणी ऐकण्याची अशा प्रकारे ते सगळेजण इतका सुंदर अनुभव घेत असतात कारण आपण आत्तामध्ये लागोपाठ बोललो आपण प्रवास आणि गाण्यांबद्दल गेल्या आठवड्यात पण बोललो आणि त्याआधी सुद्धा की जेव्हा प्रवास करत असतो आपण तेव्हा इतका छान एकांतही अनुभवत असतो जेव्हा एकटे प्रवास करत असतो शेकडो अनोळखी लोक असतात आपल्या आजूबाजूला त्यांच्या गप्पा भांडणं सगळं सुरू असतं पण आपल्या कानात जेव्हा गाणी सुरू असतात छान सूर त्या सुरांच्या विश्वामध्ये आपण पूर्णपणे आपले आपले असतो पुन्हा एकदा पूर्ण गर्दीमध्ये सुद्धा आपण एकटे असतो आणि बाहेरून वेगाने मागे जाणारी झाडं असतील रस्ते दिसत असतील पण कानात गुंजणारं ते छानसं संगीत तो एखादा सुरेल स्वर प्रवास आपल्याला वेगळ्याच कुठल्या तरी दुनियेत घेऊन जातो

असे आपण एकटेच असतो नाही का, गर्दी असते सभोवती तरी आपण त्या गर्दीमध्ये नसतो कधी कधी, आणि असं पुष्कळ वेळा होतं. पण मी मगाशी म्हटलं तसं की आपल्याला माहिती आहे आपण सामाजिक प्राणी आहोत, माणूस म्हणजे, त्यामुळे बरेच वेळेला ना आपल्या भावना जर व्यक्त करायच्या असतील तर आपल्याला सभोवतालच्या गर्दीत किंवा खूप माणसांच्या त्या व्यक्त करता येत नाहीत सगळ्यांनाच, किंवा काही काही वेळेला त्या भावनाच अशा असतात की मोकळेपणाने रडता येत नाही, मनापासून काही काही वेळेला हसता येत नाही, असंही असू शकतं. पण मग एखाद्या वेळेस आपण जेव्हा एकटे असतो, एकांतात असतो, स्वतःबरोबर आपण असतो, आणि जर आपल्या आवडीचं किंवा एखादं आर्त किंवा एखादं सुंदर असं गीत आपल्याला ऐकायला मिळालं, तर त्या संगीताच्या जोडीने आपल्या मनात साठलेल्या कितीतरी भावना असतात की ज्याला आपोआप वाट मोकळी करून दिली जाते. का होतं असं आपल्याला? कितीतरी वेळेला हा प्रश्न पडतो, आपल्याला समजतसुद्धा नाही की एखादं गाणं ऐकताना आपोआप डोळ्यांमध्ये पाणी जमा होतं आणि ते झरायला सुद्धा लागतं. एखादं जुनं गीत, विरहाचं, आर्त, हे गाणं ऐकता ऐकता मन स्वच्छ करून जातं ते डोळ्यातनं झरणारं पाणी. हे सगळं संगीत आपल्याला आपलं मन कोणत्याही दडपणाशिवाय रिकामं करण्याची एक छान हक्काची जागा मिळवून देतं, नाही का?

आपण काही दिवसांपूर्वी ना मौनाबद्दल बोललेलो होतो, त्या मौनातलं जे संगीत असतं त्याविषयीही आपण बोललेलो होतो. तर आज मला त्या एकांतात परत त्याची आठवण झाली की एकांतात म्हणजे एकटेच आपण जेव्हा एखादं गाणं ऐकत असतो, ते गाणं ऐकून झाल्यानंतर एक काही सेकंदांची काही मिनिटांची जी शांतता उरते, ती शांतता त्या गाण्यापेक्षा सुद्धा जास्त बोलकी असते आणि खूप महत्त्वाची असते, नाही का? त्या पूर्ण शांततेत आपल्याला संगीताचा, त्या शब्दांचा खरा अर्थ उमजायला लागतो. गाणं संपल्यानंतर सुद्धा जे मनात दीर्घकाळ गुणगुणत राहतं, आपलं मन जे गुणगुणत राहतं, तेच तर खरं आपल्या आयुष्याचं स्वतःचं गाणं असतं. मौन हे सुद्धा एक प्रकारचं संगीतच आहे आणि ते ऐकण्यासाठी मनाचा एकांत खूप गरजेचा आहे.

0: एकांत या विषयावरती एक मोठा लेख मध्यंतरी वाचनात आला होता की जगातली खूप मोठी मोठी माणसं आहेत की ज्यांनी या एकांताबद्दल खूप महत्त्वाचा आहे तो अशा अर्थाने लिहिलेलं होतं की जी कर्तृत्वानी मोठी झालेली माणसं आहेत त्यांच्या जीवनाची एकांत आणि लोकांत अशी दोन महत्त्वाची रूपं होती. एकांतात रमल्यामुळे त्यांना जवळून समाजदर्शन घडलं आणि त्यांच्या जाणीवा समृद्ध झाल्या. जाणावे आपणाशी आपण या समर्थ वचनाला अनुसरून आत्मशोधासाठी एकांताला जवळ करणारी खूप मोठी माणसं या जगात होऊन गेली. मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं तसं की एकांत म्हणजे एकटेपणा नाही. एकटेपणात आपल्या बरोबर कोणी नाही याची खंत मनाला सतावत असते, पण एकांताचं तसं नसतं. माझ्याबरोबर मी आणि माझ्या सगळ्या अंतप्रेरणा आहेत याची जाणीव माणसाला एकांतात आत्मविश्वास देत असते. बी युअर सेल्फ, ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ अँड ट्रान्सेंड युअर सेल्फ असा संदेश देणारे महायोगी अरविंद म्हणतात की रिमेन क्वायट, ओपन युअर सेल्फ अँड कॉल फॉर डिवाईन. स्वतःपर्यंत पोहोचण्यासाठी एकांताच्या रूपाने वाट्याला येणारी शांतता तितकीच आवश्यक असते. आपल्या हातून घडलेले जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्याचं चिंतन एकांतात करता येतं, आयुष्याचा हिशोब मांडता येतो. एकांत हे नितांत सुंदर असं पर्यटन, विचार पर्यटन स्थळ आहे. भगवान बुद्ध म्हणत, शब्द उच्चारण्यापूर्वी आपण त्यांचे स्वामी असतो, उच्चारलेले शब्द आपले स्वामी होतात. त्यामुळे एकटे बसून आधी पूर्ण विचार करा आणि मग नंतर बोला. त्याचबरोबर अनेक जणांनी म्हटलं तसं की आपल्याला सांगितलेलं आहे की काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने, अशी जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका होती. जयाशी एकांत मानवला सर्व काही सुचे त्याला, असं समर्थ रामदास स्वामी सांगून गेलेत. विपश्यनेसारखी गोष्ट जी बुद्धिप्रणित साधनतंत्रात ज्याच्यात मौन पाळावं लागतं आणि मौनामुळे बोलणं अर्थपूर्ण होतं असं म्हटलं जातं, व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होतं. अनेक वक्त्यांनी, लेखकांनी, जिथे पुस्तकांच्या सानिध्यात एकांत अनुभवता येतो, त्यांनी सुद्धा या सगळ्याबद्दल, एकांताबद्दल खूप छान विचार आपल्यापर्यंत त्यांनी पोचवलेले आहेत. माझ्याकडे कोणताही संदेश नाही असं जे कृष्णमूर्ती यांनी सांगितलेलं होतं, जे काही आहे ते तुमच्या ठाई आहे आणि तुम्ही तुमचं जग आहात, त्यामुळे प्रथम तुमच्यामध्ये बदल करा. स्वतःच्या मनातला विचार आधी ओळखा. त्यामुळे एकांताला न घाबरता स्वतःची ओळख स्वतः करून घ्यायला एक 15-20 मिनिटं स्वतःला मिळाली तरी ती खूप छान असतात, ती राखून ठेवा. आणि मुख्य म्हणजे संगीत जे आपल्याबरोबर असतं, ज्याच्याविषयी आपण आज बोलतोय, तर एखादं आवडतं गाणं लावा. सुरांच्या प्रवासात स्वतःशी मनमोकळा संवाद साधा. ज्याला स्वतःच्या एकांतात संगीताची प्रामाणिक सोबत मिळते त्याला एकटेपणाची कधीच भीती वाटू शकत नाही. त्यामुळे गात राहा आणि या सुरांच्या सुरेल मैफिलीत कायम रमून जा.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी सकाळचे 11 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू झाला युवा तरंग. युवा तरंग कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मी म्हटलं तसं की आजच्या युवा तरंग कार्यक्रमात आज वेगळी एक गोष्ट आहे. गप्पा कोणाशी मारणार आहोत आपण ते मी थोड्या वेळात तुम्हाला सांगते, पण त्याआधी आपण इतरही विषयांवर गप्पा मारूया. सध्या युवकांच्या म्हणजे तरुणाईच्या जगात काय काय चाललं आहे, सध्याचे ट्रेंड्स काय आहेत, सध्या काय काय सुरू आहे नवीन, ते सगळं ऐकूया. पण त्याबरोबर छान छान गाणी सुद्धा आहेत आपल्याबरोबर. एक गाणं ऐकूया आणि मग आपल्या गप्पांना सुरुवात करूया.

किती वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला बघितल्यानंतर वाचायला किंवा ऐकायला पाहायला मिळतात. हल्ली तर आपल्याला सोशल मीडियामुळे एखादी गोष्ट जगात घडत असेल तर इतकी पटकन आपल्यापर्यंत ती येऊन पोचते आणि आपल्याला समजतं की काय काय करतायत वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणचे. सध्या कसं आहे ना, नवीन नवीन गोष्टींचे ट्रेंड येत असतात आणि ते ट्रेंड आले की आपल्या आजूबाजूला जी काही तरुणाई आहे त्यांच्यामध्ये ते पटकन उचलले जातात, कॅच केले जातात. क्राफ्ट कॅफे किंवा क्रिएटिव्ह इव्हिनिंग्ज या गोष्टीचा ट्रेंड सध्याच्या यूथमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. नुकतंच याच्याबद्दल मी वाचलं, वर्तमानपत्रामध्ये लेख आलेला होता की कॅफेमध्ये एखादी संध्याकाळ केवळ क्राफ्टच्या वस्तू बनवत घालवणं, सोबत एखादा कॉफीचा मग आणि सुदिंग गाणी. वा, आज आपण सकाळी ज्याच्याबद्दल बोललो की मी माझा एकटा किंवा एकटी, माझी आवडती गाणी तिथे चालू आहेत, म्युझिक चालू आहे आणि मला जर आवडत असेल तर कॉफी आणि त्याबरोबर काहीतरी क्रिएटिव्ह नवनवीन क्राफ्टच्या वस्तू तयार करण्या ची ती जागा. अशा तऱ्हेनी अशा वातावरणात वेळ घालवायला सध्याच्या तरुणाईला आवडतंय आणि अशा प्रकारचे कॅफेसुद्धा आसपास वाढत्या संख्येने आपल्याला दिसून येत आहेत. अशा कॅफेमधनं तुम्हाला कोणी उठवत नाही, तुम्ही कितीही वेळ स्वतःच्या क्रिएटिव्हिटीवरती लक्ष देऊ शकता, त्यात रंगून जाऊन वेळेचं भान विसरून तुमच्या क्राफ्टला तुम्ही आकार देऊ शकता. सध्या अनेक असे कॅफे आहेत की जिथे असे इव्हेंट्स होस्ट करताना, म्हणजे मुद्दामून अशा उपक्रमांचं कार्यक्रमांचं आयोजन करताना आपल्याला दिसत आहेत. एखाद्या NGO साठी बॅग्स पेंट करणं, बुकमार्क्स तयार करणं, पॉट पेंटिंग करणं, ग्लास पेंटिंग करून फ्रेम्स बनवणं, अशा इव्हेंटसाठी NGOs असा एखादा व्हेन्यू, म्हणजे अशी एखादी जागा निवडतात, सोशल मीडियावरती त्याची जाहिरात केली जाते आणि मग वेगवेगळ्या वयाची अनेक मंडळी तिथे जमा होतात आणि आता त्यातली तरुणाई खास करून या सगळ्या इव्हेंटकडे एक मेंटल रिलॅक्सेशन म्हणून पाहतीये. त्यांना सोशल होण्याचं समाधान मिळत आहे आणि क्राफ्ट करताना मानसिक शांतता मिळते, क्रिएटिव्हिटी, स्वतःच्यातली सर्जनशीलता त्यांना बाहेर पडतीये. चांगलं आहे ना, आपण मगाशीच सुरुवातीला हेही म्हटलं होतं की आपण सगळेच जण सध्या मोबाईलच्या आहारी गेलेलो आहोत, पण याच मोबाईलवरून सोशल मीडियावरून जर असे इव्हेंट्स, अशा चांगल्या चांगल्या गोष्टी जर आपल्याला बघायला मिळत असतील, करायला मिळत असतील, त्यात सहभागी होता येणार असेल, तर यासारखी दुसरी चांगली गोष्ट असूच शकत नाही.

0: श्रोतेहो, 11:15 झालेली आहेत आणि युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे. मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं की युवा तरंग कार्यक्रमात आज आपण नवीन काहीतरी करणार आहोत, वेगळं काहीतरी करणार आहोत. तर वेगळं काय आहे? तर युवा तरंग कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या किंवा नवीन काहीतरी करणाऱ्या आपल्या युवा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असतो. आजपासून आपण आपल्या अशा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणार आहोत, मधूनमधून. हां बरं का, अधूनमधून अशा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणार आहोत ज्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. तो सध्या काय वाचतोय किंवा ती सध्या काय वाचतीये असं आपल्या या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आपल्या युवा तरंगमध्येच. तो सध्या काय वाचतोय असं आपण आज विचारणार आहोत आपल्या एका युवा मित्राला ज्याचं नाव आहे अथर्व दातार. अथर्व आपल्यासोबत आहे आज. अथर्व आत्ता सध्या 10वीत होता. 10वीची परीक्षा झाल्यानंतर त्याला 95% मिळाले. अत्यंत घवघवीत असं सुंदर यश मिळाल्यानंतर आज आपण पहिल्यांदा त्याला भेटणार आहोत. नमस्कार अथर्व, हाय.
1: हाय
0: अथर्व, तुझं युवा तरंग या कार्यक्रमामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे.
1: हो थँक्यू.
0: आणि 10वीमध्ये आता तुला 95% मिळाले त्यामुळे अतिशय मनापासून आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे आणि माझ्यातर्फे सुद्धा तुझं खूप मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन.
1: थँक्यू सर्वांना.
0: आणि खूप भरपूर अभ्यास करून झाला, 10वीचा एक मोठा माइल स्टोन जो असतो तो झालेला आहे, तिथपर्यंत येऊन पोचलायस. आता पुढे करिअरची दिशा ठरेलच, 11वीचा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल

0: त्यामध्ये तू आता बिझी होशील, पण ह्या सगळ्यामध्ये तुला लहानपणापासून पुस्तकं वाचायची खूप आवड आहे असं तुझ्याशी बोलताना लक्षात आलं. आणि आता सध्या तर तू महिनाभर घरी सुद्धा नव्हतास, तू भोसला मिलिटरी स्कूलमध्ये तुझा एक महिन्याचा कोर्सही तू करून आलेला आहेस पूर्ण, त्यामुळे खूप छान तुझा एक छान मार्ग तू निवडलायस आणि त्यावरनं तू पुढे जातोयस. तर आधी सगळ्यात पहिले आम्हाला हे सांग की तुला लहानपणापासून पुस्तकं वाचायची आवड कशी निर्माण झाली.
1: मला पुस्तक वाचण्याची आवड लहानपणी आईबाबांनी लावली.
0: बरं.
1: अगदी लहान असल्यापासून मला आईबाबांनी गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवायचे.
0: अरे वा.
1: आजी मला दर दिवशी रात्री झोपताना रामायण महाभारत यांच्या गोष्टी सांगायची. त्यानंतर जसा जसा मी जरा मोठा झालो तसे मला आई बाबांनी मला पीपर हे लहान मुलांसाठी असणारे पुस्तक ज्यामधून लहान मुलांना गुड मॅनर्स आणि हॅबिट्स कशा निर्माण करण्यासाठी ते मला शिकवलं. त्यानंतर मला त्या अर्थाने मला थोडी वाचनाची ओळख निर्माण झाली.
0: अगदी बरोबर.
1: त्यानंतर मी अशोक फेबल्स, इसाप नीती, पंचतंत्र, हितोपदेश अशी अकबर बिरबल तेनालीरामा अशी विविध इंग्लिशची इंग्लिश पुस्तकं छोटी छोटी पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली.
0: बरोबर.
1: जसा मी साधारण तिसरी चौथीत पाचवीत गेलो तसा मी नॉन फिक्शन बुक्स कडे वळायला लागलो. हॅरी पॉटर, फेमस फाईव्ह, शेरलॉक होम्स अशी इंग्रजी पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली. अशा अर्थाने मला पुस्तक वाचण्याची आवड लागली. याचं श्रेय सगळं आईबाबांना.
0: अगदी बरोबर. घरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आई बाबा, आजी आजोबा हेच आपल्याला इंट्रोड्यूस करून देतात. आणि आजच्या काळामध्ये काय झालंय ना, सगळेजण आपण सगळेच जण मोबाईलच्या खूप आहारी गेलेलो, पण त्या सगळ्यातनं मोबाईलमधनं डोकं वर काढून थोडंसं पुन्हा एकदा आपण सगळेजण वाचनाकडे वळावं यासाठी हा आजचा आपला कार्यक्रम आहे. आणि त्यातला आज तू पहिला गेस्ट आहेस की तो सध्या काय वाचतोय असं आम्ही आता सगळ्या मुलांना विचारणार आहोत आणि त्याच्यात तू आहेस. बरं, तू म्हणालास की तुला छोट्या छोट्या पुस्तकांपासून तुझी ओळख झाली आणि इंग्रजी पुस्तकांची ओळख झाली, तर इंग्रजी पुस्तकांबरोबर कधी मराठी पुस्तकं तू वाचलीस, तुला आवड आहे त्याची, समजली? कारण इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर बऱ्याच जणांना असं होतं की मराठी पुस्तकं वाचायला थोडीशी कठीण जाऊ शकतात, पण तरीही कोणती मराठी पुस्तकं तू वाचलीस आतापर्यंत?
1: तसं माझं मराठी वाचन त्यातल्या कमीच आहे.
0: बरं.
1: आणखी इंग्रजी माध्यमात असल्यामुळे मी तसा लहानपणीपासून इंग्रजी माध्यमातूनच पुस्तकं वाचली आहेत.
0: हरकत नाही, पण तरीही कधी वाचायला मिळालं असं एखादं दुसरं मराठी पुस्तक वाचलंय?
1: तसे लॉकडाऊनच्या काळी, कोविड पॅन्डेमिकच्या काळी मला बाबांनी ऐतिहासिक पुस्तकांची आवड लागली. मला बाबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या ऐतिहासिक, त्यामुळे कोविड पॅन्डेमिकच्या काळी मी राजा शिव छत्रपती आणि पानिपत हे दोन मराठी ऐतिहासिक
0: वाचली
1: पुस्तके आहेत, ती मी वाचली आहेत.
0: वा, मस्त. पण मग तुला हिस्टॉरिकल पुस्तकं वाचायची आवड लागली, मग ती तू इंग्रजीतूनही वाचतोयस, तर हिस्टॉरिकल पुस्तकं वाचायची आवड काय होतं बघ, तू आता जेव्हा शाळेत शिकत होतास, दहावी आत्ताच होतोयस, तर बऱ्याच वेळेला इतिहास हा अतिशय कंटाळवाणा विषय असतो बऱ्याच जणांचा शाळेमधला, ठराविक विषय आवडतात, पण हिस्टॉरिकल पुस्तकं वाचायला मात्र तुला आवडतायत, तर काय आवडतं तुला या पुस्तकांमधलं? काही वेळेला याच्यामध्ये युद्ध असतात, काही वेळेला जुनी ऐतिहासिक माणसं, मोठी माणसं असतात, तर तुला त्यातलं स्वतःला काय आवडलं ऐतिहासिक पुस्तकांमधलं?
1: मला लहानपणीपासून बाबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्यामुळे मला तशी लहानपणीपासूनच इतिहासाची आवड होतीच. मला विविध कालखंडातील संस्कृती, तिकडची शहरं, तिकडची जीवनशैली जाणून घ्यायला खूप आवडतं.
0: अरे वा.
1: तसेच जुन्या काळातील तिकडचं वातावरण, भाषा, जीवनशैली, लोक काय खातात, कसे बोलतात, ते मला जाणून घेण्यासाठी खूप आवडतं.
0: खूप
1: त्या काळातलं म्हणजे लोकांनी काय काय सहन केलं, ब्रिटिश मुघलांच्या काळी सामान्य लोकांनी काय सहन केलं.
0: बरोबर.
1: व त्यावर विजय मिळवण्यासाठी आपले शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवे यांनी कसं युद्ध जिंकून स्वराज्य स्थापन करून लोकांसाठी कसं काम केलं ते मला जाणून घ्यायला खूप आवडतं. भूत म्हणजे भूतकाळात अज्ञात विश्वास असं गोष्टी, युद्ध किंवा तिकडचे लोक, सामान्य लोक, राजे महाराजे यांना जाणून घेण्यासाठी मला ऐतिहासिक पुस्तकांची तीव्र इच्छा निर्माण होते.
0: अरे वा, खूपच छान. हिस्टॉरिकल बुक्स आवडतात आपल्याला काहीतरी नवी, म्हणजे जरी आपण आपला इतिहास वाचत असलो, जुन्या काळातल्या गोष्टी वाचत असलो, तरी नवीन काहीतरी ते आपल्याला शिकवून

0: जातं, नाही का? नवीन दृष्टी मिळते, काहीतरी आपण त्यातनं घडलेल्या गोष्टींमधनं काहीतरी छानसं शिकतो, त्यामुळे आपला इतिहास आपल्याला काहीतरी छान शिकवून जातो. तू आता शिकण्याच्याच पायऱ्या आता तू ओलांडतोयस, तू आता नवनवीन पुढच्या गोष्टी तू शिकत जाशील, तर तुला पुढे तुझं करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये करायचंय?
1: मी कॉमर्स साइडला जाणार आहे, मला मनी फायनान्स बिझनेस रिलेटेड असं खूप आवडतं.
0: बरं बरं बरं, मग तशा प्रकारची पुस्तकं सुद्धा तुला वाचायला आवडतात का?
1: हो, मी तशा प्रकारची पुस्तकं म्हणजे खरं तर दहावी मध्ये अभ्यासामुळे मला तसं पुस्तक वाचायला एवढी मिळाली नाही,
0: अगदी बरोबर,
1: पण तरी दहावीत मला थोडस असं मनी फायनान्स रिलेटेड आवड निर्माण झाली, त्यामुळे मी दहावी पासूनच फायनान्स रिलेटेड म्हणजे सायकोलॉजी ऑफ मनी, मॉर्गन हाऊसेलचं, रिच डॅड पुअर डॅड अशी एखाद दोन पुस्तकं वाचली आहेत दहावीत. त्या पण त्या दोन पुस्तकांमुळे मला पैसे किंवा बिझनेस कसा सुरू करायचा ते मला शिकायला मिळालं.
0: क्या बात आहे, आतापासून तू ह्याचा सगळ्याचा विचार करतोयस, कारण शाळेमध्ये फायनान्स हा विषय तसा तर कुठेच येत नाही, विशेष करून शिकवला जात नाही, पण तरीही तुला आवड निर्माण झाली आणि तशी फायनान्स रिलेटेड किंवा अशा प्रकारची पुस्तकं तू सध्या वाचतोयस, तर हे खूप छान आहे. तर आता तुझ्या कडे अशी काही लिस्ट आहे का की दहावीचं वर्ष होतं म्हणून मी पुस्तकं वाचू शकलो नाही फारशी, नंतर महिनाभर मी घरीच नव्हतो, तर आता मला घरी काही पुस्तकं वाचायचेत, तर असं तू काही ठरवलंयस की ही एखाद दोन पुस्तकं मी वाचू शकेन या सुट्टीमध्ये पुढे?
1: असं पुस्तकांचं जग हे खूप अतिशय मोठं आहे, त्यामध्ये नॉन फिक्शन, मायथोलॉजी, स्पिरिच्युअल, सायंटिफिक, ऑटोबायोग्राफी, बायोग्राफी असे विविध आहेत. त्यामध्ये फायनान्स रिलेटेड मला बुक्स म्हणजे इंटेलिजंट इन्व्हेस्टर, रिचेस्ट मॅन इन बॅबलियॉन, शू डॉग, ग्राइंडिंग इन डाऊट असे विविध पुस्तकं वाचायची आहेत. बायोग्राफीज वाचायची आहेत ग्रेट बिझनेसमॅनची, म्हणजे इलॉन मस्क, स्टीव जॉब्स, बिल गेट्स, जेणेकरून मला समजेल की हा ग्लोबल ब्रँड म्हणजे एक जागतिक ब्रँड कसा उभा केला गेला लोकांच्या मेहनतीने, त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि त्यांच्या टॅलेंटने.
0: क्या बात है, ही तुझी आवड खरंच अशीच टिकून राहू देत, कारण आता तुझं 11वी 12वीचं वर्ष सुरू झालं की पुन्हा एकदा अभ्यास, 12वीचं वर्ष, मग पुन्हा आपण त्या चक्रात असतो जेव्हा शिकत असतो आपण सतत तेव्हा. तर तुला असं वाटतंय की ह्या सगळ्या चक्रामध्ये जेव्हा तू पुढे जाशील, तुझं कॉलेजचं वर्ष, तुझी कॉलेजची वर्ष सुरू झाल्यानंतर एक वेगळं जग तुझ्या समोर खुलं होईल, तर त्यावेळेला तुझी ही पुस्तकं वाचायची आवड कशी काय टिकवशील, त्यासाठी काही विचार केलायस तू?
1: तशी पुस्तकं मला वाचायची आवड आहेच, त्यामुळे मी प्रयत्न करीन जास्तीत जास्त, माझ्या रोजच्या रुटीन जरी थोडस बिझी असेल तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन की पुस्तकं वाचायची, त्याच्यातून नवीन शिकण्यासाठी आणि ते आयुष्यात आपलं इम्प्लिमेंट करण्यासाठी मी प्रयत्न करीन.
0: वाव, मस्त. तुला दोन गोष्टी विचारायच्या आहेत गंमत म्हणून, की एक पहिली गोष्ट अशी की जेव्हा तू फायनान्स रिलेटेड पुस्तकं वाचतोयस, त्याचा अभ्यास करतोयस, तू बरीच नावं सांगितलीस, तर तुला अशी एखादी छानशी टिप त्यातनं मिळाली का की जी तू तुझ्या मित्रांशी सुद्धा शेअर करशील की काय आहे या पुस्तकामध्ये, आणि दुसरी गोष्ट अशी की तू मित्रांना तुझ्या सजेस्ट काय करशील की तुम्हीही पुस्तकं वाचा, त्यांना पुस्तकं वाचण्याकडे जर तुला वळवायचं असेल की बाकी सगळं सोडा आणि आता पुस्तकं वाचा जरा मधून मधून, तर त्यासाठी या दोन गोष्टी तू काय सांगशील तुझ्या मित्रांना?
1: मी असं मित्रांना सांगेन की पैसे कमवण असतं, म्हणजे मी जेवढे वाचन केलं आहे फायनान्स रिलेटेड बुकशी त्याच्यावरून मला जे समजलं आहे, जे मित्रांना मी सांगू शकतो ते म्हणजे पैसे कमवणं हे सोपं असतं, पण ते टिकवणं, त्याला वाढवणं आणि ते ती कला असते, खरी खुरी कला.
0: बरोबर.
1: आणि ती कला तुम्हाला शिकण्यासाठी हे जे फायनान्स रिलेटेड बुक्स आहेत ना, ती आपण वाचली पाहिजे.
0: बरोबर.
1: कारण की पैसे हे केवळ गणिताचा विषय नाहीये की नुसतं आपण पैसे वाढले आपले कमी झाले, खर्च केले आपण कमवले, तर हा मानवी स्वभाव आहे की आपण कसे खर्च करतोय पैसे, किती प्रमाणात आपण त्याला वाढवतोय, कसे आपण इन्व्हेस्ट करतोय, त्या रिलेटेड ते असतं. आणि
0: बरोबर,
1: श्रीमंत लोक पैशांकडे कसं बघतात आणि तेच सामान्य माणसाची काय चूक होते त्याच्याकडे बघण्यात,
0: हे
1: मी त्यांना सांगू शकतो, जेणेकरून ते मोबाईल सोडून जरा तरी वळतील पुस्तकांकडे आणि त्यांनाही फायनान्शियल लिटरसी म्हणतात त्याला.
0: बरोबर.
1: आर्थिक ते त्यांना कळेल, त्यामुळे मी असं त्यांना सांगेन जेणेकरून ते वळतील पुस्तकांकडे.
0: कोणती पुस्तकं सजेस्ट करशील त्यांना? नुसती फायनान्शियल असं मी म्हणत नाही की तू आतापर्यंत वाचलीस आणि तुझ्या काही मित्रांनी ती वाचलीच नाहीयेत, तर तू असं त्यांना सांगशील की या सुट्टीत किमान ही दोन पुस्तकं तरी

0: आजच अरे सगळ्यांनी असं काही सांगशील?
1: तसं मी सांगेन सायकोलॉजी ऑफ मनी आणि रिच डॅड पुअर डॅड, ही जी दोन पुस्तकं मला अतिशय आवडली आहेत. ती दोन पुस्तकं तुम्हाला खूप विविध गोष्टी शिकवतात, जेणेकरून आपल्याला फायनान्शियल लिटरेसी येते, आपल्याला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
0: क्या बात है, खूप छान. तुला असं कधी एखादं पुस्तक वाचताना, किंवा हल्लीचा काळ सगळ्यांना वेब सिरीजचा आणि सगळं आपण, तर तुला असं काही, जसं तू हिस्ट्री वाचतोस, जसं तू फायनान्स मधले, किंवा तू व्यक्तिचित्रण खूप, म्हणजे व्यक्ती लोकांच्या बद्दल खूप वाचतोयस, तर तुला असं काही पाहायला सुद्धा की अरे यांच्याबद्दल मला जुन्या काळातलं किंवा आत्ताच्या काळातलं पाहायला सुद्धा आवडलं असतं, तर पाहण्यात जास्त इंटरेस्ट आहे चॅनलवरती की ते वाचण्यातच तुला मजा येते?
1: नाही, मला वाचण्यातच तशी मजा येते पाहण्यापेक्षा. डोळ्यासमोर उभं राहिलं ना चित्र की मला जास्त आवडतं ते.
0: क्या नक्कीच मस्त, खूप छान अथर्व, तुझा वाचनानी तू खरंच किती समृद्ध होतोयस हे तुझ्या बोलण्यात ना आपोआप लक्षात येत आहे. कारण काय होतं की वरवरती वाचन करणं आणि सिरियसली त्याच्यामध्ये तू डीपमध्ये जाऊन वाचून त्याबद्दल विचार करणं, हे तुझं विचार प्रक्रिया खूप छान सुरू आहे. अथर्व, तू छान गप्पा मारल्यास आमच्याशी, पुस्तकांबद्दल सांगितलंस, तुला वाचायचीत अशी कुठली तरी दोन पुस्तकं सांग मी म्हटलं होतं, तू तुझ्या मित्रांना काय सजेस्ट करशील ते म्हटलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तू इतक्या छान सांगितल्यास तर ही तुझी वाचनाची आवड अशीच कायम टिकून राहू दे. तू अजून खूप छान छान पुस्तकं वाच आणि तुझ्या करिअरमध्ये, आता पुढे जाऊन तू तुझं करिअरची दिशा ठरवशील, त्या करिअरमध्ये तुला उत्तम यश मिळू दे, यासाठी तुला ऑल द बेस्ट आणि खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांतर्फे.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
0: थँक्यू अथर्व, गप्पा मारल्यास त्याबद्दल. थँक्यू, बाय. अथर्व दातार आपल्याशी गप्पा मारत होता आणि त्यांनी आपल्याला त्याच्या पुस्तकांच्या आवडीबद्दल सांगितलं. मी म्हटलं तसं की तो सध्या काय वाचतोय किंवा ती सध्या काय वाचतीये हे त्या जगात जाऊन त्यांच्याकडनं आपण जेव्हा जेव्हा भेटू तेव्हा तेव्हा जाणून घेणार आहोत. ऐकत रहा युवा तरंग कार्यक्रम.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

कार्यक्रमातला नवीन सेगमेंट जो आपण सुरू केलाय तो तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. तो सध्या काय वाचतोय किंवा ती सध्या काय वाचतीये हे आपण अधूनमधून ऐकणार आहोत आपल्या मित्रमैत्रिणींकडनं. आणि वाचनाची त्यांची आवड, नवीन पुस्तकं, वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल, काही वेळेला काय होतं ना तीच तीच पुस्तकं आपण एकमेकाला सजेस्ट करतो, तर नवनवीन पुस्तकं सध्या कोणती वाचता येऊ शकतात, कुठलं पुस्तक आपल्यावरती छान परिणाम करून गेलं, नवीन काहीतरी आपण वाचलं आणि आपल्याला आवडून गेलं, असं काहीतरी आपल्याच हातात जो मोबाईल आहे तो थोडासा बाजूला सारून आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. मगाशी ज्या तरुणाईबद्दल आपण बोलत होतो ना तसंच आहे की नवीन पुन्हा एकदा आपण त्या वाचनाकडे वळूया यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न. तो सध्या काय वाचतोय किंवा ती सध्या काय वाचतीय हे तुम्हाला कसं वाटतंय हे जरूर सांगा. मगाशी म्हटलं तसं की आपण जेव्हा असं नवीन काहीतरी करतो ना स्वतःच्या हाताने, क्रिएटिव्ह, स्वतः काहीतरी करतो, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती याला सगळ्याला वाव मिळतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं, आनंद मिळतो. त्यामुळे

जे मगाशी म्हणत होते ना मी की क्राफ्ट कॅफे किंवा क्रिएटिव्ह इव्हिनिंग्स या गोष्टी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर काय होतं, वेगवेगळ्या पद्धतीने क्राफ्ट करण्याचे नवनवीन प्रकार मार्ग तरुणाई शोधून काढते या सगळ्या व्हिडिओजमुळे. सोशल मीडियाचा हा एक मात्र फायदा आहे की आपल्याला जगभरातलं आर्ट क्राफ्ट नवीन काहीतरी सगळं काही बघायला मिळतं आणि शिकायला सुद्धा मिळतं. त्यामुळे काय होतं की अगदी लोकरीच्या विणकामापासून गार्डनिंगपासून पॉटरीपासून ते पेंटिंगपर्यंत अनेकविध कलांमध्ये स्वतःची शांतता शोधण्याचा प्रयत्न तरुणाई करते. स्वतःच्या हाताने काहीतरी बनवल्याचा इतका आनंद मिळतो त्यांना आणि समाधान मिळतं. माणूस अगदी साध्या साध्या नैसर्गिक पद्धतीने हा आनंद मिळवतो ना जेव्हा, तेव्हा तो खरा आनंद असतो. क्राफ्टमध्ये केवळ हात नाही तर मेंदूसुद्धा कामाला लागतो आणि आपण मेंदूला वेगळ्याच प्रकारचं काम दिल्यामुळे मेंदू इतका छान गुंतून जातो त्याच्यात की दुसरा कसलाही विचार करायला आपल्याला वेळच मिळत नाही. नको त्या गोष्टी असतात डोक्यामध्ये आणि मग थोड्या वेळापुरतं का होईना त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. नवीन विचारांनी, कुतूहलांनी, सर्जनशीलतेनी, क्रिएटिव्ह करण्याच्या विचारांनी मेंदू भरून जातो आणि त्या क्षणात जगल्यामुळे, त्या क्षणावरती लक्ष केंद्रित केल्यामुळे मेंदू उगाच इकडे तिकडे नसते विचार करत, भरकटत नाही आणि त्याचा आपल्याला अर्थातच खूप छान फायदा होतो. काहीतरी आपण करतोय आणि आपल्या हातून ते पूर्ण झालं हे किती छान असतं नाही का, ही भावना की मी काहीतरी करायला घेतलंय आणि ते काम पूर्ण झालंय. एक छान आत्मविश्वास त्या क्रिएटिव्ह म्हणजे क्रिएटिव्हिटी बरोबर एक छान आत्मविश्वास सुद्धा आपल्याला मिळतो.

नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या, ऐकत रहा FM गोल्ड।

खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्यामुळे ना हॅपी हार्मोन्स वाढतात आपले, जसं व्यायाम केल्याने सुद्धा बरेच वेळेला वाढतात. आणि आपण एखादं क्रिएटिव्ह काम केलं आणि ते पूर्ण झालं की सुद्धा आपले हॅपी हार्मोन्स वाढतात असं आता संशोधनातनं सुद्धा लक्षात आलेलं आहे, बरं का. त्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्या कडून हातून जर काहीतरी क्रिएटिव्ह काम झालं तर आपोआपच डिजिटल डिटॉक्स सुद्धा होतो, नाही का. म्हणजे हातात पुस्तक आलं की मोबाईल बाजूला जातो, हातात काहीतरी क्रिएटिव्ह काम आलं की मोबाईल बाजूला जातो, हे आपोआप होतं. स्क्रीनपासून लांब राहणं शक्य झाल्यामुळे आणि मेंदूला चालना देत असल्यामुळे आपण आपोआप ताजेतवाने होऊन जातोच. की लहानपणी आपण जेव्हा शाळेमध्ये क्राफ्ट चा तास असायचा, कार्यानुभवाचा तास असायचा, तेव्हा ती मजामस्ती चालायची तिथे. आणि मग आता मधली बरीच वर्ष गॅप गेल्यानंतर पुन्हा एकदा तरुणाई आत्ता खरी मज्जा घेते या सगळ्या क्राफ्टमधनं. नेमका काय आनंद होता त्यामध्ये हे आपल्याला आता आपण सतत कामात असतो, नवनवीन गोष्टींमध्ये आपल्याला करिअर, नोकरी, व्यवसाय वेगवेगळ्या गोष्टी करायच्या असतात, त्यावेळेला आता जेव्हा हे पुन्हा एकदा नव्याने काहीतरी करतोय तेव्हा लक्षात येतं की अरे चा आपण तेव्हा लहानपणी या क्राफ्टमधल्या या गोष्टी केल्या होत्या तेव्हा मज्जा होती, नाही का. एका जागी शांतपणे बसायचं, एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं, नाजूकपणाने लक्षपूर्वक बारकाईनी एखादी गोष्ट लक्ष देऊन करायची, त्याची सवय आपल्या मेंदूला आणि शरीराला ह्या सगळ्यातनं होते. आणि जे मन, आत्ता आपण म्हटलं की मन माझे चपळ, नर आहे निश्चळ, हे असं झालेलं असतं कारण आपण सतत स्क्रीन स्क्रोल करत असतो ना. एक सेकंद सुद्धा मग काही सेकंदांसाठी आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं, त्यामुळे सतत भरकटलेल्या या चंचल मनाला एका जागेवर स्थिर करण्यासाठी हे आर्ट आणि क्राफ्ट आपल्याला एखाद्या छानशा थेरपीसारखं काम करतं असं आता लक्षात यायला लागलेलं आहे.

लाइफ इज ब्यूटिफुल, आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, त्यासाठी आपणच ते अजून छान बनवायला हवं, अजून छान छान गोष्टी अशाच प्रकारच्या करायला हव्या, जे आत्ता आपण म्हटलं तसं की छान छान पुस्तकं भरपूर वाचायला हवी, मोबाईल बाजूला ठेवून वेगवेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये मन गुंतवायला हवं, असं जे आत्ता आपण वाचलं ऐकलं सगळं ते आपण सगळेजण नक्की करूया. याच नोटवरती युवा तरंग कार्यक्रमात इथेच थांबतीये. 11:59, 12 वाजलेले आहेत. लगेच भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये, रंजक सफर या कार्यक्रमात. रंजक सफरची सुद्धा माझ्या, मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की एक सेल्फी आणि एक संगीत महोत्सव, याबद्दल इतकं छान वाचायला मिळालं, काय आहे ते सगळं, त्या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आपल्या लगेचच पुढच्या कार्यक्रमामध्ये.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर,
1: FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्स वर 12 वाजलेले आहेत। रंजक सफर हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। रंजक सफर कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। काय झालं, मध्यंतरी आपण म्हटलं तसं की सोशल मीडियावरती पण काही गोष्टी आपण वाचत असतो किंवा कुठेतरी कोणतरी काहीतरी लिहितं आणि आपल्यापर्यंत ते पोचतं। तसंच झालं की आजच्या ना सेल्फीच्या जमान्यात आपण जिथे जातो तिथे एक छान बॅकड्रॉप शोधत असतो की कुठे अरे वा इथे सेल्फी छान येईल असा विचार करून लगेच सगळेजण गोळा होतात। आपण स्वतःचा किंवा आपल्याबरोबर ग्रुप असेल तर ग्रुपचा एक छान सेल्फी तिथे होतो। आणि जसं आत्ता आपण म्हटलं की आर्ट आणि क्राफ्ट असं सगळं करणारी तरुणाई ही तर सोशल मीडिया

वरती इतकी ऍक्टिव्ह असते की जरा काही स्वतः नवीन छान केलं किंवा आपण सुद्धा तर आपण पटकन लगेच ते स्टेटसवरती ठेवणं किंवा सोशल मीडियावरती ते फोटो टाकणं हे आपण पटकन करत असतो. तर तसंच झालं, एक संगीत महोत्सव होता. खरं म्हणायचं तर नुसता संगीत महोत्सव नव्हताच, एक होता कला महोत्सव. आणि त्या कला महोत्सवामध्ये सर्व प्रकारच्या कलांचं सादरीकरण करण्यात आलेलं होतं एका ठिकाणी. आणि तिथे अर्थातच संगीत किंवा इतर हे जे आर्ट क्राफ्टबद्दल आत्ता आपण म्हणतोय तसं, तशा विविध कलांचं सादरीकरण होत असताना एका कलाकाराच्या मनामध्ये अशी एक कल्पना आली की सध्या सेल्फीचा जमाना आहे, तर त्यांनी जिथे संगीताचं सादरीकरण होत होतं संगीत महोत्सवामध्ये, तिथे चक्क तबला आणि पेटी यांना सेल्फी पॉईंट बनवलं. ती एक केवळ सजावट नव्हती, तर ती होती एक जिवंत सफर. कारण तबला पेटी ठेवलंय आणि सेल्फी काढा असं तिथे झालं नाही. तर जिथे नेहमी वाद्यांना उगाच हात लावू नका, खराब करू नका अशा तऱ्हेच्या पाट्या लिहिल्या जातात, इथे मात्र पाटी लिहिलेली होती की या बसा, हे वाद्य हाताळा आणि मग सेल्फी काढा. किती छान, हे वाचून मला इतकं मस्त वाटलं. आणि त्यानंतर ती पाटी वाचून लोक तिथे गेले, त्यांनी सेल्फी काढली आणि काय काय मजा आली, ह्या सगळ्यातनं काय घडलं, हे सगळं, ही सगळी रंजक गोष्ट आजच्या रंजक सफरमध्ये.

रंगमंचावरती उभे असलेले डौलाने उभे असलेले शास्त्रीय संगीतातले दोन बुरुज तबला आणि पेटी ते केवळ लाकूड आणि चांबड्याचे तुकडे होते का? तर नाही, स्वरांचे साक्ष

शिदारते होते। आयोजकांची मेख अशी होती की लोकांनी या वाद्यांना नुसतं दुरून पाहू नये तर त्यांचा तो स्पर्श, त्यांचा पोत अनुभवावा। वेडवाकडं का असेना, पण एकदा त्या पेटीच्या पट्ट्यांवरनं बोटं फिरवावीत आणि त्यातून स्वतःचा एक स्वर शोधण्याचा प्रयत्न करावा। आजचं सेल्फी केंद्री जग आणि रंगमंचावर ठेवलेले शास्त्रीय संगीतातले ते तबला आणि पेटी, जसं म्हटलं तसं दोन बुरुज, खऱ्या खुऱ्या जिवंत स्पर्शासाठी आतुर। एक साधी कल्पना, भले तुम्ही सेल्फी काढा पण या बसा, वाद्य हाताळा, वेडवाकडं वाजवा, हात फिरवा, सूर शोधा आणि त्या क्षणाचा सेल्फी काढून ठेवा। बस काय झालं, हळूहळू लोक आली, कोणी संकोचत आलं, कोणी लाजत, कोणी थेट कलाकाराच्या थाटात, काही बोटं तबल्यावर पडू लागली, काही पेटीवरनं फिरायला लागली, कधी ताल सापडला तर कधी सूर हरवला। आत्ता आपण गाणं ऐकलं तसं, कधी तालासुरांची गट्टी जमली तर कधी कट्टी झाली, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भाव मात्र एकच, आज मी या मैफिलीचा कलाकार आहे। लोक आले, मैफिलीत बसले, वाद्य उचलली, कोणी ताल धरायचा प्रयत्न केला, कोणी अगदी रियाजात असल्याचा चेहरा केला, आणि मग त्या सगळ्याबरोबर झाला सेल्फी। त्या सेल्फीत स्वर असो ना असो, भाव मात्र ठासून भरलेले होते। दुसऱ्या दिवशी धमाल, संगीताशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या 10-12 लोकांचे स्टेटस या मैफिलीच्या सेल्फीनी अगदी भरून गेले होते, झगमगले होते। पोजेस कशाही असोत, पण चेहऱ्यावर असा काही भाव की जणून आतून कुठेतरी सूर उमलतोय। ज्यांनी ही बातमी दिली, ज्यांनी हे सगळं वर्णन केलं, ते लेखक होते, ते म्हणाले की मला तर हसूच यायला लागलं की हे काय सगळेजण फोटो काढतायत, पण आतून इतकं छान वाटलं की उद्या हेच चेहरे पुन्हा रसिकांमध्ये दिसतील नाही का, की पुढच्या वर्षीसुद्धा कार्यक्रमासाठी हे येतील। परवा काही जण त्यातले तबला, गाणं, नृत्य यातली कुठली तरी कला शिकायला जातील, क्लास लावतील, पाहता पाहता एक छान सुंदर असा संगीत परिवार उभा राहील। कारण का, तर एवढे सगळे लोक गोळा होतील, एखादं गावच संगीतमय व्हायला हवं असं नाही का, असं त्या लेखकांना वाटलं की किती छान। यामुळे माणसाला जी एक प्रकारची, ज्याला संगीत म्हणा किंवा ज्या कलेशी आपला संबंध नसतो, तेव्हा तिथे त्या गोष्टी हाताळायला जर भीती वाटू शकते, त्यांनाच मुक्तपणे हात लावायला मिळाल्यानंतर, ती हाताळायला मिळाल्यानंतर स्वतःचा एक छान सूर तिथे त्यांना जर गवसला, तर यासारखी दुसरी चांगली गोष्ट कुठची असूच शकत नाही।

या कला महोत्सवामध्ये एक गंमत अशी घडली की जेव्हा एका दुसऱ्या कलाकारांनी तुम्ही सेल्फी काढा, वाद्यांना हाताळा असं सांगितलं, तेव्हा तिथे हे सगळं बघून एक दुसरा कलाकार मात्र चिडला. तो म्हणाला, असं कसं कोणालाही वाद्यांना हात लावू द्यायचा? हा आपल्या कलेचा अपमान नाही का? वाद्य म्हणजे काय खेळणं नव्हे. वाद्य, संगीत, शास्त्रीय संगीत ह्या सगळ्या गोष्टी ही एक प्रकारची साधनाच असते. आणि त्याचा संताप होणं किंवा तो चिडणं हे त्याच्या जागी अगदी बरोबर होतं, कारण वर्षानुवर्ष रियाज करणाऱ्या कलाकारासाठी वाद्य हे पूजनीयच असतं नेहमीच. पण तिथे एक असं थोडंसं द्वंद्व निर्माण झालं, कला ही शिस्तीत असावी का, ती मुक्त असावी का, ह्याच्यावरनं थोडीशी चर्चा रंगली. पण गंमत अशी होती, पुढे वेगळी गंमत काय घडली. मी म्हटलं तसं की रंजक गोष्ट काय घडली, तर हाच कलाकार त्या कला महोत्सवामध्ये त्याच्या कलेचं सादरीकरण झाल्यानंतर इतर कलाकारांशी बोलत होता, बाकी काय महोत्सवात आहे हे सगळं तो बघत होता. आणि ते बघत असताना एका कॅलिग्राफीच्या स्टॉलपाशी तो थबकला. आणि तिथे कॅलिग्राफी आर्टिस्टनी त्यांचे कागद, रंग, पेन हे सगळं लोकांसाठी ठेवलेलं होतं. कलेच्या नियमांच्या गप्पा मारणारा तोच कलाकार नकळत तिथे थांबला, थबकला. त्यांनी एक पेन उचललं, त्यांनी कॅलिग्राफीचे कोणतेही नियम माहिती नसताना पांढरा कागद हातात घेतला आणि मनाला येईल तसे आकार त्याच्यावरती तो गिरवायला लागला. अगदी तसंच जसं लोक तबल्यावरती वेडंवाकडं वाजवत होते किंवा पेटीवरती हार्मोनियमवरती आपली बोटं फिरवत होते. किती छान गोष्ट त्याची त्यालाच कळली, असं नाही का, की जेव्हा

वाद्यांना हात लावण्यावरनं स्वतः संतापलेला होता, तेव्हा त्यालाच स्वतःला जेव्हा एक पांढरा कागद कॅनव्हास मिळाला आणि हातामध्ये पेन मिळालं आणि रंग मिळाले आणि त्यांनी आपल्या आतली जी कला होती त्याच्या, एक जिज्ञासू कलाकार आपण म्हणतो तसं, की त्या क्षणी तो कलाकार आपली सगळी प्रतिष्ठा विसरला आणि एका लहान मुलासारखा त्या रंगांशी खेळायला लागला. तिथे त्याचं कलाकार असणं बाजूला राहिलं आणि काहीतरी नवीन करून पाहण्याची ओढ मात्र जिंकली. यावरून हेच लक्षात येतं की कला कोणतीही असो, ती जाणून घेण्याची, ती एक्सप्लोअर करून बघण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठेतरी लपलेली असतेच.

0: Saturday happening. Asto sada miyata dreaming.
1: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
2: नमस्कार, मी विश्वजीत जोशी. आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर.
3: रंजक सफरमध्ये आज आपण बोलत होतो ते सेल्फी पॉईंटबद्दल, सेल्फी आणि संगीत महोत्सव, कला महोत्सव याबद्दल. यामध्ये तेच जसं म्हटलं तसं की सेल्फी पॉईंट जो होता तो केवळ एक फोटो काढण्याची जागा नव्हती.

होता अभिरुची आणि संस्कारांचा संगम. ज्यांना संगीताची गोडी नाही त्यांना ती लागावी आणि ज्यांना ती आहे त्यांची जिज्ञासा फुलावी. शेवटी कला कळो ना कळो कलाकार होण्याची ती सुप्त ओढ बाहेर काढणं हीच या महोत्सवाच्या आयोजनातली खरी मेख होती. रंजक सफर म्हणजे तरी दुसरं काय, स्वतःत त्या दडलेल्या स्वरांचा शोध घेणं हीच रंजक अशी सफर ठरू शकते.

0: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले. ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड.
1: बारा वाजून 29 मिनिटं झालेली आहेत. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. रंजक सफर कार्यक्रमात वेळ झाली आहे प्रश्न उत्तरांची. तुमचा आवडता जो भाग असतो यातला प्रश्न आणि उत्तरं, त्याची वेळ झालेली आहे. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, पुन्हा एकदा सांगते 4515 4134 आणि 4515 4135. 4515 4134 आणि 4515 4135. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी. आत्ता आपण सुरांबद्दल, कलेबद्दल, वाद्यांबद्दल असं सगळं बोलत होतो, तर एक प्रश्न थोडासा या वाद्यांबद्दल विचारते तुम्हाला आणि मग दुसरा वेगळा विचारते. एक वाद्य आहे ज्याचं नाव आहे गोगोना. भारतातल्या कुठल्या राज्यामध्ये हे पारंपरिक वाद्य आहे ते सांगा. गोगोना नावाचं एक वाद्य आहे, हे भारतातल्या कोणत्या राज्यातलं हे पारंपरिक असं राज्य वाद्य आहे, कोणत्या राज्यातलं, जे तिथल्या महोत्सवामध्ये, त्या प्रदेशातल्या नेहमी होणाऱ्या महोत्सवामध्ये महिला आणि पुरुषांद्वारे संगीत आणि नृत्याची लय राखण्यासाठी वाजवलं जातं. एक गोगोना नावाचं वाद्य आहे, भारतातल्या कुठल्या राज्यातलं हे पारंपरिक वाद्य आहे. लगेच फोन करा आणि उत्तरं द्या.

पहिला प्रश्न आजच्या कार्यक्रमातला विचारलेला होता की गोगोना नावाचं वाद्य आहे ते भारतातल्या कोणत्या राज्यातलं आहे, तर भारताच्या आसाम राज्यातलं बांबूपासून बनवलेलं एक पारंपरिक वाद्य आहे। प्रामुख्याने आसामच्या प्रसिद्ध अशा बिहू महोत्सवात महिला आणि पुरुषांद्वारे संगीत आणि नृत्याची लय राखण्यासाठी ते वाजवलं जातं। गोगोना हे वाद्य आसाम राज्यातलं आहे आणि उत्तर बरोबर दिलेली आहेत शुभांगी कारेकर, गायत्री वैशंपायन, दीपाली विचारे, मिलिंद टिपणीस, काशीनाथ यांनी, मंगला शेठ यांनी, रती पेडणेकर, चारुशीला म्हात्रे, शुभलक्ष्मी मस्तकार, माधवी जोशी, मिलिंद चाफेरकर, नरेंद्र सामंत आणि सुधीर निचुरे या सगळ्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत। सगळ्यांचं मनापासून अभिनंदन।

12:40 झालेली आहेत. प्रश्न उत्तर सुरू आहेत आपली रंजक सफर या कार्यक्रमामध्ये. आणि वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रोज काही ना काहीतरी विशेष दिवस असतो. तर आज तसा काही दिवस म्हणण्यापेक्षा सुद्धा जागतिक स्थलांतरित पक्षी दिन हा जनरली मे महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. हे तुम्हाला माहिती असेलच. आपण बोलतो दरवेळेला त्या दिवशी त्या दिवसाचं महत्त्व काय आहे, दिनविशेष काय आहे. स्थलांतरित पक्षी जे असतात ते मे महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात जागतिक स्थलांतरित पक्षी दिन वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे साजरा केला जातो. तर प्रश्न काय आहे त्याच्यावरनं, महाराष्ट्रामधला असा कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्याला या स्थलांतरित पक्ष्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातला असा कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्याला स्थलांतरित पक्ष्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. लगेच फोन करा आणि उत्तरं द्या. दूरध्वनी क्रमांक 4515-4134 आणि 4515-4135 4515-4134 आणि 4515-4135 02 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी. लगेच फोन करा आणि उत्तर द्या.

अजिंठा, अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात काठा काठातला झाडांच्या देठातला रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला अजिंठा।

अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा।

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा,

अजिंठा, जगाचे अहंकार मोडून बसलेला, नामोनिशाण नसलेल्या कुठल्याच हातांचे ह्या निर्मितीतल्या इथल्या दगडातल्या सृष्टीला पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा

प्रश्न विचारलेला होता की कोणत्या जिल्ह्याला, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याला स्थलांतरित पक्ष्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रातला गोंदिया जिल्हा आणि धरण तलाव परिसर. गोंदिया जिल्ह्यातील धरण आणि तलाव परिसर त्या सगळ्याला स्थलांतरित पक्ष्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, गोंदिया जिल्हा. उत्तर ज्यांनी ज्यांनी बरोबर दिलेत त्यांची नावं सांगते. गायत्री वैशंपायन, दीपाली विचारे, मंगला शेठ, स्वाती पित्रे, अनिल चिरलेकर, काशीनाथ क्रमवंत आणि शुभलक्ष्मी मस्तकार, या सगळ्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत. आणि अर्थातच 12:54 झाली, त्यामुळे आज प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम आपण इथेच थांबवूया. सकाळपासून प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, सुहास पांडे, मिलिंद टिपणे, स्वाती पित्रे, किशोर नाईक, शुभांगी कारेकर, विलास जोशी, या सगळ्यांचे फोनवरून त्यांनी संपर्क साधला. आणि मुख्य म्हणजे आज नवीन प्रकार जो सुरू केलेला आहे आपण, तो सध्या काय वाचतोय किंवा ती सध्या काय वाचते, यालाही तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आणि सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला हा कार्यक्रम आवडेल नक्की ऐकायला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि अर्थातच आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत आपण ऐकणार आहोत रंजक सफरमध्ये. या गीतासोबतच मी तुमचा निरोप घेणार आहे. 12:55 झालेली आहेत, त्यामुळे हे शेवटचं गीत आपण ऐकूया. कार्यक्रम कसा वाटला हे दूरध्वनीच्या माध्यमातून तुम्ही सांगितलंतच, पण असाच प्रतिसाद, अशाच प्रतिक्रिया देत रहा, कार्यक्रम ऐकत रहा. कार्यक्रमात लवकरच आपली भेट होईल पुढच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा. आत्ता मात्र आजच्या कार्यक्रमातनं मी दीप्ती लेले आपल्या सगळ्यांचा या गीतासह निरोप घेते. धन्यवाद.

0: ભાગના શેરોમાં ઉછાળો જોવા મળ્યો હતો. નિફ્ટીમાં પણ 260 કરતાં વધુનો ઉછાળો જોવા મળી રહ્યો છે. અને આઈપીએલ ક્રિકેટમાં આજે પંજાબ કિંગ્સ ધર્મશાળાના હિમાચલ પ્રદેશ ક્રિકેટ એસોસિએશન સ્ટેડિયમમાં મુંબઈ ઇન્ડિયન્સનો સામનો કરશે. મેચ સાંજે 7:30 વાગે શરૂ થશે. અંતમાં મુખ્ય સમાચાર ફરી એકવાર. નવી દિલ્હીમાં બ્રિક્સ દેશોના વિદેશમંત્રીઓની 2 દિવસીય બેઠક શરૂ. સીબીઆઈએ કથિત નીટ યુજી પેપર લીક કેસમાં 4 મુખ્ય આરોપીઓની ધરપકડ કરી. કેન્દ્રીય ગૃહમંત્રી અમિત શાહે કહ્યું છે કે એનડીઆરએફે 2 દાયકાના ટૂંકા ગાળામાં દેશના નાગરિકોનો વિશ્વાસ જીત્યો. અમેરિકા અને ચીને હરીફ નહીં પણ ભાગીદાર બનવાના સૂર સાથે ટ્રમ્પ જિનપિંગની બેઠક. કેન્દ્રએ ખાંડની નિકાસ પર 30 સપ્ટેમ્બર સુધી પ્રતિબંધ મૂક્યો. અને શેરબજારમાં તેજીનો માહોલ. સેન્સેક્સ 800 અંક ઉછાળો. આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા. હવે પછી આપ 2:30 પ્રાદેશિક સમાચાર સાંભળી શકશો.
1: આકાશવાણી ગયા અમદાવાદ.
2: अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू. 53 पेक्षा जास्त जण जखमी. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ एस जयशंकर भूषवत आहेत. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याचीही सामायिक गरज आहे असं ते म्हणाले.
3: Our discussions must advance sustainable development while upholding principles of equity and common but differentiated responsibilities. Technological advancements are reshaping the global landscape. It can be leveraged for good governance and inclusive growth. Peace and security remain central to the global order. Recent conflicts only underline the importance of dialogue and diplomacy. There is also a deeply shared interest in strengthening cooperation against terrorism.
2: या क्लिष्ट आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत संवाद हा शाश्वत विकासाला पुढे नेणारा असावा. तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांचं तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक परिदृश्याला आकार देत असून तिचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्रमंत्री आणि प्रतिनिधीमंडळ सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉ एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRFनं 20 वर्षात देशातल्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार NDRFला देण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसने आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित

यूडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांचा, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनांबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 तासात नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या 3 दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरलम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमध्ये आज पहाटे खासगी बस आणि टँकर याच्या धडक होऊन झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगर जिल्ह्यात चोटीला राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक SS भदौरिया यांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी राजकोट इथल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी HT मकवाणा यांनी दिली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदकतालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारनं 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे CBIकडे असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIनं 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थानमधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. CBI आता कोचिंग संस्था, मध्यस्थ, विद्यार्थी आणि आरोपींशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यातल्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे
अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसाच्या ओपीटी अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ओपीटीमुळे विद्यार्थी 12 किंवा 24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे एच

व्हिसा मिळण्याची संधी देखील मिळते. हे विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचंही उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

वंदना कट्टी यांनी गायलेला राग गावती श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ प्रकाश वगळ यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

ना तो खुशबू मा हो, ना तो कलरव मा हो, ना केसूड़े चंपे, ना शमणा मा हो, बस मारा दिल ना दरेक धबकारे तारू नाम होय।